अहला विस्मात विनाद विस्मात वेद विस्मात जी विस्मात पहेर विस्मात रू विस्मात रंग विस्मात नांगे फिर अजंत विस्मात पौन विस्मात पानी विस्मात अग्नि खेडा विडाणी विस्मात अति विस्मात खाणी विस्मात साल गह प्राणी विस्मात संजोग विस्मात वजोग विस्मात पुख विस्मात भोग विस्मात विस्मात विस्मात सिपत विस्मात सलाह विस्मात उज्जल।